0: സീനിയർ സിറ്റിസൺ റിട്ടയർഡ് ഫ്രോം ബാങ്ക് ആൻഡ് സ്റ്റാർട്ടഡ് എ ന്യൂ ജേർണി ഇൻ റേഡിയോ ആസ് ആർജെ ഓൺ കമ്മ്യൂണിറ്റി റേഡിയോ എൻജോയിങ് എ ലോട്ട് ഐ ലവ് റേഡിയോ സിൻസ് മൈ ചൈൽഡ്ഹുഡ് വിവിധ ഭാരതി സാത്ത് ഹോ തോ ബോർ ഹോനെ കാ സവാൽ ഹി നഹീ ഹൈ
1: ക്യാ ബാത് ഹൈ
0: ഭൈ ഇസ് താരിഫ് കെ ലിയേ ശുക്രിയ വിവിധ ഭാരതി കെ സാത്ത് ബനേ രഹനേ കെ ലിയേ ശുക്രിയ ഓർ ഏക് ബാത് ഓർ ഇൻകെ സന്ദേശ് സേ പതാ ലഗ്തി ഹൈ കി അഗർ ബുസുർഗ് കോയി അപ്ന ഷോക് ഡെവലപ് കർ ലേത്തെ ഹൈ ഉസ് സമയ ഭീ യേ സോച് കർ നഹീ കി യേ സിന്ദഗി കാ അവസാൻ ഹൈ ബൽക്കി യേ ഏക് നയ പടാവ് ഹൈ ഏക് നയി യാത്ര ഹൈ ഓർ അഗർ വോ ഏക് കോയി ഷോക് അപ്ന ശുരൂ കർ ലേത്തെ ഹൈ तो उससे निश्चित रूप से उन्हें अकेलापन कम महसूस होगा. ये तो सही बात है. एक हमारे पढ़ रही थी तो भी एक संदेश में शायद ये भी कहा गया है कि आजकल बच्चों के पास समय नहीं होता. सही बात है, समय नहीं होता. बड़े जब होने लगते हैं तो कम समय रहता
1: है. पर अगर ऐसा है ना कि बच्चे नहीं बात कर रहे हैं तो बुजुर्ग खुद भी जाके बोल सकते हैं कि कैसे हो बेटा, क्या हाल चाल है, पढ़ाई में ध्यान लगाओ. नहीं तो ऐसा लगता ना कि अरे वो बात नहीं कर रहे, वो नहीं जा रहे. तो पहल दोनों तरफ से होनी
0: चाहिए. दोनों तरफ से होनी चाहिए. और अगर मान लीजिए कि बच्चे बहुत ज्यादा व्यस्त हैं, तो अगर बच्चे को उस समय उसको जो चाहिए, मान लीजिए कि बहुत व्यस्त है, पढ़ाई कर रहा है या किसी प्रोजेक्ट में अपने बिजी है, और आप सिर्फ इतनी सहायता कर रहे हैं कि मान लीजिए प्रोजेक्ट बनाने में उसको कुछ काटने की जरूरत है, आप काट कर उसे वो पकड़ा देते हैं, वही बहुत बड़ी बात हो जाती है.
1: उन्हें भी अच्छा लगेगा और हमें भी अच्छा लगता है.
0: और हमें गीत सुनना भी बहुत अच्छा लगता है.
1: सुनते हैं गीत.